बच्चा ऐकोप्यानो कुंगनीनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुंगनीनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलेंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेलता देव बरे करू इदोल वरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग